साज करे तन खेहे, गावे को जी लै फिर देहे, गावे को जापै दिसै दूर, गावे को विखै हादरा हदूर, कथना कथि न आवै टूट, कथ कथ कथि कोटि कोट कोट, दे दा दे लै दे तक पाहे, जुगा जुग